0: For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venus.
1: तीन रंगाचा अमुचा तिरंगा केशरी पांढरा अन हिरवा नभी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा. तिरंगा अमुचा मान आहे, पराक्रमाचे गाणं आहे, भारताची शान आहे, तिरंगा अमुचा प्राण आहे. प्राणार्पण देऊन भारताला स्वतंत्र करणाऱ्या सर्व महान विभूतींना कोटी कोटी वंदन. आणि आपल्या सर्वांना रेडिओ तेरणाच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

तीन रंगांचा अमुचा तिरंगा केशरी पांढरा अन हिरवा नभी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा तिरंगा अमुचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे भारताची शान आहे तिरंगा अमुचा प्राण आहे प्राणार्पण देऊन भारताला स्वतंत्र करणाऱ्या सर्व महान विभूतींना कोटी कोटी वंदन आणि आपल्या सर्वांना रेडिओ तेरणाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

स्वातंत्र्याच्या अफाट समरी लढल्या कोटी विभूती, देहाच्या केल्या समिधा त्यांनी अण दिली प्राणाची आहुती, चाफेकर फडके भगत बोस अन राणी ती झाशीची, कितीक द्यावी यादी इथे अजरामर नावांची, पल्याड त्यांच्या अनेक अनामिक जे झिजले या देहाने, असावेत आज लाख दंडवत त्यांच्याही नावाने, कृतज्ञताही मनात राहो मानून त्यांना पथदर्शी, ते होते म्हणूनच आपण आहोत स्वतंत्र भारतवर्षी।

आपल्या पाहत रेडिओ 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना रेडिओ तेरणाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. शरद स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली इथं ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणाऱ्या 2000 सोहळ्याचं आणि त्यांच्या राष्ट्राला उद्देशून संदेशाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून होत आहे. रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण ते प्रसारण ऐकूयात.

श्रोते हो, आत्ताच आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याचे आणि राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचे प्रसारण आपण आत्ताच ऐकलं. असंच आपण ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: या जन्माचा नजराणा मायभूमीस पेश व्हावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा। सांडावे रुधिर या मातृभूमीसाठी, हरेक जन्मी भारत माझा देश व्हावा। रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा। जय घोष भारताचा आस मंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या रेडिओ तेरणाच्या वतीने सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा।

मित्रांनो, भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या अनेक पुरस्कारांपैकी भारतरत्न पुरस्कार हा आपल्या देशातील एक अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे. इतकेच नव्हे तर भारतरत्न पुरस्कार देशातील नागरी पुरस्कारामधील सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतरत्न पुरस्कार या व्यतिरिक्त भारतामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री असे विविध नागरी पुरस्कार आहेत. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात, पुरस्काराचे स्वरूप आणि आतापर्यंत किती लोकांना हा बहुमोल पुरस्कार देण्यात आलेला आहे या संदर्भात आता जाणून घेऊयात. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 21 जानेवारी 1954 पासून झाली. भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप सूर्याची प्रतिकृती आणि देवनागरी लिपीमध्ये भारतरत्न लिहिलेले ब्रॉन्झ धातूपासून बनवलेल्या पिंपळाच्या पानाचा आकार असलेले स्मृतिचिन्ह, राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली सनद आणि गळ्यात घालण्याचे पदक अशा स्वरूपात हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामध्ये रोख रकमेचा समावेश नसतो. एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 3 लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो. अपवाद फक्त 1999 या वर्षीचा आहे. 1999 4 लोकांना हा पुरस्कार देण्यात आला होता. पुरस्काराविषयी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जनता सरकार ज्यावेळेस देशामध्ये अस्तित्वात आले तेव्हा 1977 या पुरस्कारावरती बंदी देखील घालण्यात आली होती. मात्र 1980 इंदिरा गांधी सरकारने हा पुरस्कार देण्याची पुन्हा सुरुवात केली. आपल्या भारत देशाचा अत्यंत मानाचा पुरस्कार असल्याने या पुरस्काराची प्रतिष्ठा देखील तितकीच उच्च दर्जाची आहे. भारतरत्न हा पुरस्कार आतापर्यंत 48 व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे. भारतरत्न पुरस्कार सुरुवातीला म्हणजे 1954 सी राजगोपालाचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सी व्ही रमन यांना प्रदान करण्यात आला. आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर सुद्धा बहाल करण्यात आलेला आहे. मरणोत्तर पुरस्कार मिळालेली पहिली व्यक्ती म्हणजे लाल बहादूर शास्त्री हे होते. आजपर्यंत 2 परदेशी व्यक्तींना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. यामध्ये खान अब्दुल गफार खान यांना 1987 तर नेल्सन मंडेला यांना 1990 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतरत्न पुरस्कार विजेते राष्ट्रपती या ठिकाणी आता बघणार आहोत. याच्यामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना 1962, झाकीर हुसेन यांना 1963, वराहगिरी व्यंकटगिरी यांना 1975, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 1997 आणि प्रणव मुखर्जी यांना 2019 हा पुरस्कार बहाल करण्यात आला. राष्ट्रपती पुरस्कार हा 5 महिलांना देखील मिळालेला आहे. आजपर्यंत सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार प्राप्त नागरिक विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहेत. महाराष्ट्रातील 9 व्यक्तींना आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश राज्याचा नंबर लागतो. उत्तर प्रदेशमध्ये 8 व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे. 2019 भारतातील भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारतातील रत्ने आहेत प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख. 2019 भारतरत्न पुरस्कार नानाजी देशमुख, भूपेन हजारिका यांना मरणोत्तर मिळालेला आहे. भारतरत्न पुरस्कार मिळालेली जी आपली रत्ने आहेत ती अशी आहेत: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालचारी, डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमण, डॉक्टर भगवान दास, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, पंडित जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत, महर्षी धोंडो केशव कर्वे, विधान चंद्र रॉय, पुरुषोत्तम दास टंडन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर जाकीर हुसेन, डॉक्टर पांडुरंग वामन काणे, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, वराहगिरी व्यंकटगिरी, के कामराज, मदर तेरेसा, आचार्य विनोबा भावे, खान अब्दुल गफार खान, मुर्दुल गोपाला रामचंदम, भीमराव रामजी आंबेडकर, नेल्सन मंडेला, राजीव गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई, मौलाना अब्दुल कलाम आझाद, जहांगीर रतनजी दादाभाई टाटा, सत्यजित रे, APJ अब्दुल कलाम,
गुलजारी लाल नंदा, अरुणा आसिफ अली, एम एस सुब्बलक्ष्मी। मित्रांनो, सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार भारतरत्न ज्यांना मिळाला आहे अशी रत्ने आपण या ठिकाणी पाहत आहोत। सी सुब्रमण्यम, जयप्रकाश नारायण, पंडित रविशंकर, अमर्त्य सेन, गोपीनाथ बारदोलोई, लता मंगेशकर, उस्ताद बिस्मिल्ला खान, पंडित भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, सी एन आर राव, अटल बिहारी वाजपेयी, पंडित मदन मोहन मालवीय, प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका। तर मित्रांनो, ही सर्व भारतरत्ने आजही यांचे विचार आपल्यासमोर प्रेरणादायी आहेत।

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. सगळ्यांना उत्सुकता तर लागलीच असणार आहे कोणाबद्दल बोलणार आहे किंवा आपला आजचा बिग स्टार कोण आहे. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रगल्भ होण्यामागे अनेकांनी हातभार लावलेला आहे. त्या माध्यमातून अनेकविध विषय आपल्या समोर येत राहतात आणि त्यामधून अनेक नवे आयाम जोडले गेले. यातलंच एक नाव म्हणजे मनोज कुमार. हे नाव जरी घेतलं तरी एक संवेदनशील दिग्दर्शक आणि देशभक्तीनं ओतप्रोत भरलेला एक महान कलाकार आपल्या समोर येतो. तेव्हा श्रोते हो, आजचे आपले बिग स्टार आहेत मनोज कुमार.

बिग स्टार ऐकताय आरजे प्रगती सोबत आणि आपण बिग स्टार ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. अभिनेते मनोज कुमार हे दिलीप कुमार यांचे जबरदस्त फॅन होते. त्यांचं मूळ नाव हरीश किशन गोरी गोस्वामी, पण दिलीप कुमार यांच्या शबनम या चित्रपटाचा एवढा प्रभाव मनोज कुमार यांच्यावरती पडला की त्यांनी त्यांचं नाव मनोज कुमार असं ठेवलं आणि अभिनेता बनण्याचं स्वप्न मनाशी धरून त्यांनी दिल्ली सोडली आणि मुंबई गाठली.

0: आपण ऐकताय आरजे प्रगती सोबत बिग स्टार, आणि आजचा आपला बिग स्टार मनोज कुमार. मनोज कुमार यांनी 1957 साली आलेला फॅशन या चित्रपटामधून 80 वर्षीय वृद्धाची भूमिका साकारली आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश मिळवला. यानंतर काच की गुडिया, रेशीम रुमाल, हरियाली और रास्ता, हिमालय की गोद में या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. परंतु 1964 सालच्या वो कोण थी या चित्रपटाच्या यशानं त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये नवीन ओळख निर्माण करून दिली.
1: मुझे दर्द रहता है, दिल में दर्द रहता है.
2: अच्छा?
1: मुझे भूख नहीं लगती, मुझे प्यास नहीं लगती.
2: बाप रे,
1: सारा दिन तड़पती हूँ, सारी रात जगती हूँ, जाने क्या हुआ मुझको.

बिग स्टार ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात एखादी घटना जीवन बदलून टाकते, तेच मनोज कुमार यांच्या बाबतीत घडलं. 1965 शहीद या चित्रपटात त्यांनी क्रांतिकारक भगतसिंग यांची व्यक्तिरेखा साकारली, यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना त्यांनी मनोज कुमार यांना जय जवान जय किसान या बोधवाक्यावर आधारित चित्रपट बनवायला सांगितला आणि हीच घटना बदलणारी ठरली.

आपण ऐकताय रेडिओ तेरणावरून बिग स्टार आरजी प्रगती सोबत. मनोज कुमार यांनी 1957 साली उपकार या चित्रपटाची कथा लिहिली आणि चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनात पहिलं पाऊल टाकलं. गुलशन बाबरा लिखित आणि कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली मेरे देश की धरती हे महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत अजरामर झालं आणि हे गाणं तळागाळात पोहोचवलं आणि हे गीत सर्वच राष्ट्रीय कार्यक्रमात आजही वाजवलं जातं.

आपण ऐकताय बिग स्टार आर जे प्रगती सोबत, आणि आजचा आपला बिग स्टार मनोज कुमार. उपकार या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर प्रत्येक चित्रपटाचा देशभक्ती हा आत्मा मनोज कुमार यांनी ठेवला. यामधील पूरब और पश्चिम, शोर, 1974 रोटी कपडा और मकान आणि 1981 सालचा क्रांती या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचललं.

आरजे प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार आणि आजचा आपला बिग स्टार मनोज कुमार. मनोज कुमार यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांची गीतं हा विशेष कौतुकाचा भाग ठरला. यामध्ये मेरे देश की धरती, कसमे वादे, कोई जब तुम्हारा, दुल्हन चली, भारत का रहने वाला हूँ आणि प्यार का नगमा या गीतांचा समावेश होतो. रोटी कपडा और मकान या चित्रपटाने पुन्हा त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार बहाल केला.

बिग स्टार मध्ये वेलकम बॅक. आणि मी आहे आरजे प्रगती. आपण ऐकताय बिग स्टार विथ आरजे प्रगती. आणि आजचा आपला बिग स्टार मनोज कुमार. आदमी या चित्रपटानंतर 1981 साली आलेला त्यांचा क्रांती या चित्रपटानं त्यांना पुन्हा दिलीप कुमार यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटांपैकी एक हा चित्रपट आहे. क्रांतीचा उल्लेख केल्याशिवाय मनोज कुमार यांचं करिअर अपूर्ण ठरेल.

आपण ऐकतोय बिग स्टार आर जे प्रगती सोबत. मनोज कुमार यांना चित्रपट सृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल 1992 साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं आणि यानंतर 40 वर्षाच्या कारकिर्दीसाठी त्यांना फिल्मफेअर लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि 2016 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. एकूणच मनोज कुमार आणि त्यांचं वलय हे न संपणार आहे. मनोज कुमार हे आजही नवोदित दिग्दर्शकांसाठी आणि कलाकारांसाठी एक प्रयोगशाळा आहेत हे मात्र निश्चित.

आय होप आजचाही बिग स्टार तुम्हाला खूप आवडला असेल. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. तोपर्यंत मी आरजे प्रगती आज निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन बिग स्टार सोबत. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: एके काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
1: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार?
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने ऐकणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीतं आपल्या भागामध्ये आपल्याला स्फूर्ती देत असतात किंवा अशा चित्रपटांनी आपल्याला नेहमी देशभक्तीसाठी प्रेरित केलेलं आहे. आपल्या बॉलिवूडमध्ये जे हिंदी चित्रपट आहेत ज्यांनी देशभक्तीचा नारा बुलंद केला असे 15 चित्रपट या ठिकाणी आता आपण बघणार आहोत आणि याची सुरुवात आपण काउंट डाऊन करणार आहोत. या 15 आधीमधील 15 नंबरचा चित्रपट आहे तिरंगा. नाना पाटेकर आणि राजकुमार यांच्या अभिनयानं या चित्रपटानं वेगळी उंची गाठली. देशद्रोह्यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाया, त्याचबरोबर पोलीस सेवा आणि मिलिटरी सेवा यांच्यात असलेलं साम्य या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्यात आलं आणि हा चित्रपट आपल्या यादीमध्ये आला 15 नंबर.

आता बघूयात 14 नंबरचा चित्रपट. तो चित्रपट आहे मा तुझे सलाम. काश्मीरच्या मुद्द्यावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटालाही खूप मोठी लोकप्रियता मिळाली. सनी देओल, तब्बू आणि अरबाज खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला असा हा चित्रपट होता. आपल्या काउंटडाऊन मधील यानंतरचा चित्रपट आहे तो म्हणजे 13 नंबरचा चित्रपट अर्थात अमिताभ बच्चन अभिनीत दीवार. पाकिस्तानमध्ये बंदीत असलेले युद्धसैनिक हे आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटालाही प्रचंड अशी लोकप्रियता मिळालेली आहे.

आता नंबर 12 हा चित्रपट आहे रंग दे बसंती. रंग दे बसंती हा चित्रपट राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला. या चित्रपटाच्या माध्यमातून एका घटनेनं या तरुणांचं जीवन बदलतं आणि कशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा एकदा क्रांती करता येऊ शकते ही प्रेरणा घेऊन हे युवक घटना घडवितात. तो चित्रपट म्हणजे रंग दे बसंती. हा आपल्या यादीमध्ये आहे 12 नंबरला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने ऐकणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

यानंतरचा चित्रपट आहे लक्ष्य, जो की आपल्या यादी क्रमांकामध्ये आहे 11 नंबरवर. ऋतिक रोशन यांनी सुंदर अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून केला होता. ही एका युवकाची कथा होती, ज्या युवकाला जीवनामध्ये कुठलंही लक्ष नसतं, परंतु ज्यावेळेस तो आर्मीमध्ये किंवा सैन्यामध्ये भरती होतो तेव्हा त्याला त्याच्या जीवनाचं लक्ष सापडतं, अशी कथा असलेला हा अतिशय सुंदर असा चित्रपट होता. तर हा चित्रपट आपल्या यादीमध्ये आहे 11 नंबरला.

यानंतर बघूयात चक दे इंडिया, जो की आपल्या लिस्टमध्ये आहे 10 नंबरला. महिला हॉकी टीम आणि ही हॉकी टीम वर्ल्ड विजेती कशी होते आणि त्याच्या पाठीमागं कबीर खान या कोच असलेल्या व्यक्तीची ही कहाणी होती, जो की एक महिला टीम ती टीम महिला हॉकी वर्ल्ड कप जिंकते. पण त्याचबरोबर त्याच्या मनात असलेली जी खरी देशभक्ती आहे तो या माध्यमातून कसा प्रकट करतो, ती देशभक्ती कशी तो लोकांसमोर आपली दाखवून देतो की मी भारतीय आहे, अशी थोडीशी पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट. तो होता चक दे इंडिया, जो की आहे आपल्या यादीमध्ये 10व्या क्रमांकावर.

यानंतर 9 नंबरवर असलेला आपला चित्रपट आहे राजी. राजी या चित्रपटाच्या माध्यमातून देशभक्तीचं एक वेगळंच स्वरूप आपल्या समोर दाखवण्यात आलं होतं. पाकिस्तानमध्ये जाऊन गुप्तहेर यंत्रणा सक्षमपणे राबवणाऱ्या एका युवतीची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आली होती. जी युवती आपल्या प्राणाची बाजी लावून पाकिस्तानामधील काही गुपिते ही आपल्या देशाला कळवत असते. अतिशय सुंदर विषय असलेला हा चित्रपट होता, जो की आपल्या यादीमध्ये आहे 9 नंबर.

आपल्या काउंटडाऊन मधील 8 नंबरचा यानंतरचा चित्रपट आहे, तो म्हणजे अक्षय कुमार अभिनीत एअरलिफ्ट. कुवेत युद्धादरम्यान जे भारतीय परदेशांमध्ये अडकले होते, कुवेतमध्ये अडकले होते, त्यांच्या घर वापसीची ही कथा अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडण्यात आली होती. आणि हा चित्रपट आहे आपल्या यादीमधील 8 नंबरला एअरलिफ्ट.

आपल्या यादीतील यानंतरचा चित्रपट आहे मंगल पांडे, जो की आहे 7 नंबरवर. भारतातील स्वातंत्र्य सेनानी मंगल पांडे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद आपल्या प्रेक्षकांनी दिला होता. यादीतील यानंतरचा आपला चित्रपट आहे आमिर खान अभिनीत स्पोर्ट्स ड्रामा या थीमवर बेतलेला चित्रपट म्हणजे लगान. लगान त्या काळात रिलीज झाल्यावर एक वेगळाच इतिहास आपल्यासमोर रचला होता. लगानच्या माध्यमातून ब्रिटिशांसमोर लढणारी आपली क्रिकेटची टीम यामध्ये दाखवण्यात आली होती. ज्या टीमला कुठलंही क्रिकेटचं ज्ञान नसतानाही अनुभवी अशा ब्रिटिश सैनिकांना ही गावची टीम हरवते आणि त्यातून ते स्वतःचा लगान माफ करून घेतात. अतिशय प्रखरपणे देशभक्ती दाखवणारा हा चित्रपट लोकांना तितकाच पसंत आला. तो आपल्या यादीमध्ये आहे 6 नंबरवर.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM च्या वतीने ऐकणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो, चिरायू. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

यानंतरचा आपला चित्रपट आहे जो की 5 नंबरवर, ज्याचं नाव आहे लिजंड भगत सिंग. अजय देवगण आणि इतर मातब्बर कलाकारांनी या चित्रपटामध्ये अभिनय केला. थोर स्वातंत्र्य सैनानी भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटाच्या माध्यमातून भगत सिंगांचं पूर्ण चरित्र याच्यामध्ये मांडण्यात आलं होतं. आपल्या यादीमध्ये हा चित्रपट आहे 5 नंबरला.

यानंतरचा चित्रपट आहे उरी द सर्जिकल स्ट्राईक. पाकिस्तानवर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित असा हा चित्रपट होता, जो की सत्य घटनेवर आधारित असा हा चित्रपट आहे. हा चित्रपट आपल्या यादीमध्ये आहे 4 नंबरवर.

यानंतरचा जो आपला चित्रपट आहे जो आहे 3 नंबरवर ज्याचं नाव आहे केसरी. 2019 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. 1857 बॅटल ऑफ सारागडी नावानं जी लढाई शीख सैनिकांनी लढली होती त्या लढाईमध्ये 8000 अफगाण सैनिकांसमोर अतुलनीय पराक्रम काही शिखांनी गाजवला होता त्याच युद्धावर आधारित हा चित्रपट होता जो की अक्षय कुमार यांनी अभिनीत केला होता. तो आपल्या यादीमध्ये आहे 3 नंबरला.

यानंतरचा देशभक्तीपर यादीतील आपला चित्रपट आहे तो म्हणजे सनी देओल, अमीषा पटेल, अमरीश पुरी यांनी अभिनीत केलेला चित्रपट, तो म्हणजे गदर, एक प्रेमकथा. या चित्रपटातील संवाद, या चित्रपटाची कथा, या चित्रपटाची गीतं आजही लोकांना तितकीच मनोभावे आवडत असतात. आपल्या देशभक्तीपर चित्रपटाच्या यादीतील हा चित्रपट आहे 2 नंबरला, गदर एक प्रेमकथा.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने ऐकणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणस.

आता आपण यादीच्या अगदी शेवटी आलेलो आहोत. आणि आपल्याला उत्कंठा असेल की आपल्या यादीतील देशभक्तीपर चित्रपटांची जी आपण टॉप 15 यादी बनवलेली आहे, या यादीतील एक नंबरचा चित्रपट आहे बॉर्डर. जे पी दत्ता यांनी दिग्दर्शित केलेला अतिशय रोमहर्षक असा हा चित्रपट. या चित्रपटानं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देशभक्तीची एक नवी उमेद निर्माण केली होती. सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी त्याचबरोबर असंख्य अशा कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून सादर केला. या चित्रपटातील संवाद गीतं आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

0: तर मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या बॉलिवूडमध्ये जे 15 चित्रपट आहेत टॉप 15 पाहिले, हे चित्रपट नेहमीच आपल्यामधील देशभक्तीची भावना ही जागृत करतात. आपण ऐकत राहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी रहा.
2: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन आपण सर्वजण साजरा करीत आहोत. मनामनात देशभावना ओतप्रोत भरून वाहत आहे. 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झालेला आपला भारत देश आज 75 वर्ष पूर्ण करीत आहे. या शुभप्रसंगी आपण जाणून घेऊया की भारतीय स्वातंत्र्याचा प्रवास नेमका कसा झाला. तर मित्रांनो, 1498 साली वास्को दी गामा भारतात आला. म्हणजे 20 मे 1498 ला पोर्तुगाली नाविक वास्को दी गामा भारतातील केरळ राज्याच्या कोझिकोड जिल्ह्यातील कालिकट कापड गावामध्ये पोहोचला होता. आणि या ठिकाणाहून काही अंतरावर कोच्चीमध्ये वास्कोची समाधी आहे. इसवी सन 1600 मध्ये म्हणजे 31 डिसेंबर 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. ब्रिटनच्या महाराणीने भारतासोबत व्यापार करण्यासाठी 21 वर्षापर्यंत या कंपनीला सूट दिली होती. त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या जवळपास सर्वच भूभागावर सैन्य तथा प्रशासनिक अधिपत्य प्रस्थापित केलं. 1858 मध्ये कंपनीचा विलय होऊन भारतावर ब्रिटिश राज्य आलं. 1748 मध्ये भारताच्या कर्नाटकमध्ये ब्रिटन आणि फ्रान्समध्ये 4 वेळा युद्ध झालं. कर्नाटक युद्धाचं केंद्र असल्याने याला कर्नाटक युद्ध म्हटलं गेलं. 1757 मध्ये प्लासीचं युद्ध झालं. 23 जून 1757 मध्ये मुर्शिदाबादच्या दक्षिणेला भागीरथी नदीच्या किनाऱ्यावर प्लासी या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालच्या नवाब सेनेदरम्यान पहिलं युद्ध झालं. रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सेनेने नवाब सिराजुद्दौलाला हरवलं आणि इथूनच भारताच्या दास्यत्वाला सुरुवात झाली. 1769 चुआड विद्रोह. आताच्या पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या आदिवासी बहुल भागातील मूळ निवासी शेतकऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात जल जंगल जमिनी वाचवण्यासाठी आणि शोषणमुक्तीसाठी जे आंदोलन उभा केलं त्याला चुवाड विद्रोह म्हटलं गेलं. यालाच जंगल महल आंदोलन असंही म्हटलं जातं. 1799 मध्ये श्रीरंगपट्टमच्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी टिपू सुलतानला हरवलं. 1775 आंग्ल मराठा युद्ध. सन 1775 ते 1819 दरम्यान ब्रिटिश आणि मराठा सेनेमध्ये 3 वेळा युद्ध झालं. 1846 आंग्ल शिख युद्ध. 1845 ते 1846 या दरम्यान ब्रिटिश आणि शिखांदरम्यान 5 वेळा युद्ध झालं. यामध्ये 18 डिसेंबर 1845 मध्ये मुदकीमध्ये झालेल्या युद्धात शिखांचा पराभव झाला. दुसरं युद्ध फिरोजशाह, तिसरं युद्ध बद्दोवाल, चौथं युद्ध अलीवालमध्ये झालं आणि 5वं युद्ध स्त्रोमध्ये झालं. 1848 ते 1849 दरम्यान दुसरं आंग्ल आणि शिखांच्या दरम्यान युद्ध झालं. याचा परिणाम म्हणजे शिखांच्या संपूर्ण राज्यावर ब्रिटिशांनी ताबा मिळवला. 1857 पहिल्या भारतीय स्वतंत्रता संग्रामाला सुरुवात झाली. याला शिपाई विद्रोह किंवा भारतीय विद्रोह या नावानेही ओळखलं जातं. ब्रिटिश शासनाच्या विरोधात हा पहिला सशस्त्र लढा उभा राहिला आणि 2 वर्ष चालला. या विद्रोहाचा अंत भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनकालाची समाप्ती आणि ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली, जी पुढे 90 वर्ष चालत राहिली. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ए ओ ह्यूम, दादाभाई नवरोजी आणि दिनशा वाचानी केली आणि 1.5 कोटी सदस्य तसेच 7 कोटींपेक्षा अधिक लोकांच्या सहभागाने ब्रिटिश विरोधात आंदोलन उभं केलं. 1905 19 जुलैला ब्रिटिशांनी बंगालला 2 विभागात विभाजलं, ज्याला इतिहासामध्ये बंगभंग या नावाने ओळखलं जातं. 1915 ॲनी बेसेंट यांनी होम रूल काँग्रेस अर्थात स्वशासन याची स्थापना केली. 1919 मार्च 1919 मुंबई इथे खिलाफत समितीची स्थापना करून खिलाफत आंदोलनाला सुरुवात झाली. 1919 13 एप्रिल रोजी पंजाबच्या अमृतसरमधील जालियानवाला बागेमध्ये रौलेक ॲक्टचा विरोध करणाऱ्या आंदोलकांवर जनरल डायरने गोळीबार केला. यामध्ये 400 लोक शहीद झाले तर 2000 लोक जखमी झाले. काळा कायदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रौलेक्ट ॲक्टला 19 मार्च 1919 ब्रिटिश सरकारने स्वतंत्रता आंदोलनाला संपवण्यासाठी हा ॲक्ट आणला होता. 1921 सत्याग्रहाच्या माध्यमातून महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात केली. 4 फेब्रुवारी 1922 ब्रिटिशांच्या विरोधात गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा कांड घटना घडली. यामध्ये 3 नागरिक आणि 22 पोलीसकर्मी मारले गेले. महात्मा गांधी हे हिंसेच्या विरोधात होते म्हणून 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहयोग आंदोलनाला स्थगिती दिली. 1928 सायमन आयोगाच्या विरोधात आंदोलन करताना स्वतंत्रता सेनानी लाला लजपत राय, ज्यांना पंजाब केसरी असं म्हटलं जायचं, ब्रिटिशांच्या लाठी चार्ज मध्ये लाला लजपत राय गंभीर जखमी झाले. 1930 दांडी यात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 च्या दरम्यान ब्रिटिशांच्या मिठाच्या एकाधिकारशाहीचा विरोध करण्यासाठी दांडी यात्रा काढण्यात आली, ज्याला मिठाचा सत्याग्रह असंही म्हटलं जातं. ही दांडी यात्रा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढली गेली. 12 डिसेंबर

1930 ते 10 जानेवारी 1931 च्या दरम्यान पहिल्या गोलमेज परिषदेचं आयोजन केलं गेलं. 7 सप्टेंबर 1931 ला दुसऱ्या गोलमेज परिषदेला सुरुवात झाली. या अगोदर 5 मार्च 1931 ला तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड एरविन आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान लंडन इथे राजनैतिक समझौता झाला, ज्याला गांधी इरविन समझौता किंवा दिल्ली पेक्ट असं म्हटलं गेलं. 1942 भारत छोडो आंदोलन. दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिश राजवटीला उलथवून टाकण्यासाठी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली. 1946 नौसेना विद्रोह. स्वातंत्र्य मिळण्या अगोदर मुंबईमध्ये रॉयल इंडियन नेव्हीच्या सैनिकांनी आंदोलन आणि विद्रोह 18 फेब्रुवारी 1946 ला केला. याला मुंबई विद्रोह किंवा जलसेना विद्रोह म्हटलं गेलं. 1947 लॉर्ड माउंट बॅटनने भारतीय स्वतंत्रता अधिनियम 1947 आधारावर भारताचं विभाजन करून भारत आणि पाकिस्तान या देशांची निर्मिती केली. 14 ऑगस्ट 1947 रात्री 11:57 पाकिस्तानला स्वतंत्र देश घोषित केला आणि बरोबर 5 मिनिटांनंतर 12:02 म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र देश घोषित केलं. 1948 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानावर सैनिकी कारवाई करून हैदराबाद संस्थानाला मुक्त केलं आणि डिसेंबर 1961 मध्ये भारतीय सेनेने गोवा पोर्तुगालच्या राजवटीतून मुक्त केला. तेव्हा श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना मुद्द्यांच्या स्वरूपातील ही माहिती आपल्याला निश्चित आवडली असणार. याविषयी आपण जरूर कळवा 9970500900 या क्रमांकावर व्हॉट्सअप करून. व्हॉट्सअपसाठी क्रमांक पुन्हा एकदा 9970500900. तेव्हा ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने ऐकणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो, चिरायू. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने ऐकणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

मित्रांनो, भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या अनेक पुरस्कारांपैकी भारतरत्न पुरस्कार हा आपल्या देशातील एक अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे. इतकेच नव्हे तर भारतरत्न पुरस्कार देशातील नागरी पुरस्कारामधील सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतरत्न पुरस्कार या व्यतिरिक्त भारतामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री असे विविध नागरी पुरस्कार आहेत. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात, पुरस्काराचे स्वरूप आणि आतापर्यंत किती लोकांना हा बहुमोल पुरस्कार देण्यात आलेला आहे या संदर्भात आता जाणून घेऊयात. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 21 जानेवारी 1954 पासून झाली. भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप सूर्याची प्रतिकृती आणि देवनागरी लिपीमध्ये भारतरत्न लिहिलेले ब्रॉन्झ धातूपासून बनवलेल्या पिंपळाच्या पानाचा आकार असलेले स्मृतिचिन्ह, राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली सनद आणि गळ्यात घालण्याचे पदक अशा स्वरूपात हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामध्ये रोख रकमेचा समावेश नसतो. एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 3 लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो. अपवाद फक्त 1999 या वर्षीचा आहे. 1999 4 लोकांना हा पुरस्कार देण्यात आला होता. पुरस्काराविषयी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे जनता सरकार ज्यावेळेस देशामध्ये अस्तित्वात आले तेव्हा 1977 या पुरस्कारावरती बंदी देखील घालण्यात आली होती. मात्र 1980 इंदिरा गांधी सरकारने हा पुरस्कार देण्याची पुन्हा सुरुवात केली. आपल्या भारत देशाचा अत्यंत मानाचा पुरस्कार असल्याने या पुरस्काराची प्रतिष्ठा देखील तितकीच उच्च दर्जाची आहे. भारतरत्न हा पुरस्कार आतापर्यंत 48 व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे. भारतरत्न पुरस्कार सुरुवातीला म्हणजे 1954 सी राजगोपालाचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सी व्ही रमन यांना प्रदान करण्यात आला. आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर सुद्धा बहाल करण्यात आलेला आहे. मरणोत्तर पुरस्कार मिळालेली पहिली व्यक्ती म्हणजे लाल बहादूर शास्त्री हे होते. आजपर्यंत 2 परदेशी व्यक्तींना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. यामध्ये खान अब्दुल गफार खान यांना 1987 तर नेल्सन मंडेला यांना 1990 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतरत्न पुरस्कार विजेते राष्ट्रपती या ठिकाणी आता बघणार आहोत. याच्यामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना 1962, झाकीर हुसेन यांना 1963, वराहगिरी व्यंकटगिरी यांना 1975, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 1997 आणि प्रणव मुखर्जी यांना 2019 हा पुरस्कार बहाल करण्यात आला. राष्ट्रपती पुरस्कार हा 5 महिलांना देखील मिळालेला आहे. आजपर्यंत सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार प्राप्त नागरिक विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहेत. महाराष्ट्रातील 9 व्यक्तींना आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेश राज्याचा नंबर लागतो. उत्तर प्रदेशमध्ये 8 व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला आहे. 2019 भारतातील भारतरत्न पुरस्कार मिळवणारे भारतातील रत्ने आहेत प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख. 2019 भारतरत्न पुरस्कार नानाजी देशमुख, भूपेन हजारिका यांना मरणोत्तर मिळालेला आहे. भारतरत्न पुरस्कार मिळालेली जी आपली रत्ने आहेत ती अशी आहेत: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालचारी, डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमण, डॉक्टर भगवान दास, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, पंडित जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत, महर्षी धोंडो केशव कर्वे, विधानचंद्र रॉय, पुरुषोत्तम दास टंडन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर जाकीर हुसेन, डॉक्टर पांडुरंग वामन काणे, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, वराहगिरी व्यंकटगिरी, के कामराज, मदर तेरेसा, आचार्य विनोबा भावे, खान अब्दुल गफार खान, मुर्दुल गोपाला रामचंदम, भीमराव रामजी आंबेडकर, नेल्सन मंडेला, राजीव गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई, मौलाना अब्दुल कलाम आझाद, जहांगीर रतनजी दादाभाई टाटा, सत्यजित रे, APJ अब्दुल कलाम,
गुलजारी लाल नंदा, अरुणा आसिफ अली, एम एस सुब्बलक्ष्मी। मित्रांनो, सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार भारतरत्न ज्यांना मिळाला आहे अशी रत्ने आपण या ठिकाणी पाहत आहोत। सी सुब्रमण्यम, जयप्रकाश नारायण, पंडित रविशंकर, अमर्त्य सेन, गोपीनाथ बारदोलोई, लता मंगेशकर, उस्ताद बिस्मिल्ला खान, पंडित भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर, सी एन आर राव, अटल बिहारी वाजपेयी, पंडित मदन मोहन मालवीय, प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका। तर मित्रांनो, ही सर्व भारतरत्ने आजही यांचे विचार आपल्यासमोर प्रेरणादायी आहेत।

या शुभ प्रसंगी आपण जाणून घेऊया की भारतीय स्वातंत्र्याचा प्रवास नेमका कसा झाला। तर मित्रांनो, 1498 साली वास्को दी गामा भारतात आला, म्हणजे 20 मे 1498 पोर्तुगाली नाविक वास्को दी गामा भारतातील केरळ राज्याच्या कोझिकोड जिल्ह्यातील कालिकट कापड गावामध्ये पोहोचला होता आणि या ठिकाणाहून काही अंतरावर कोच्ची मध्ये वास्कोची समाधी आहे। इसवी सन 1600 मध्ये म्हणजे 31 डिसेंबर 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती। ब्रिटनच्या महाराणीने भारतासोबत व्यापार करण्यासाठी 21 वर्षापर्यंत या कंपनीला सूट दिली होती। त्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या जवळपास सर्वच भूभागावर सैन्य तथा प्रशासनिक अधिपत्य प्रस्थापित केलं। 1858 मध्ये कंपनीचा विलय होऊन भारतावर ब्रिटिश राज्य आलं। 1748 मध्ये भारताच्या कर्नाटक मध्ये ब्रिटन आणि फ्रान्स मध्ये 4 वेळा युद्ध झालं। कर्नाटक युद्धाचं केंद्र असल्याने याला कर्नाटक युद्ध म्हटलं गेलं। 1757 मध्ये प्लासीचं युद्ध झालं। 23 जून 1757 मध्ये मुर्शिदाबादच्या दक्षिणेला भागीरथी नदीच्या किनाऱ्यावर प्लासी या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालच्या नवाब सेनेदरम्यान पहिलं युद्ध झालं। रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सेनेने नवाब सिराजुद्दौलाला हरवलं आणि इथूनच भारताच्या दास्यत्वाला सुरुवात झाली। 1769 चुआड विद्रोह, आताच्या पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या आदिवासी बहुल भागातील मूळ निवासी शेतकऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात जल जंगल जमिनी वाचवण्यासाठी आणि शोषण मुक्तीसाठी जे आंदोलन उभा केलं त्याला चुवाड विद्रोह म्हटलं गेलं। यालाच जंगल महल आंदोलन असंही म्हटलं जात। 1799 मध्ये श्रीरंगपट्टमच्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी टिपू सुलतानला हरवलं। 1775 आंग्ल मराठा युद्ध, सन 1775 ते 1819 दरम्यान ब्रिटिश आणि मराठा सेनेमध्ये 3 वेळा युद्ध झालं। 1846 आंग्ल शिख युद्ध, 1845 ते 1846 या दरम्यान ब्रिटिश आणि शिखांदरम्यान 5 वेळा युद्ध झालं। यामध्ये 18 डिसेंबर 1845 मध्ये मुदकीमध्ये झालेल्या युद्धात शिखांचा पराभव झाला। दुसरं युद्ध फिरोजशाह, तिसरं युद्ध बद्दोवाल, चौथं युद्ध अलीवाल मध्ये झालं आणि 5वं युद्ध स्त्रोवो मध्ये झालं। 1848 ते 1849 दरम्यान दुसरं आंग्ल आणि शिखांच्या दरम्यान युद्ध झालं। याचा परिणाम म्हणजे शिखांच्या संपूर्ण राज्यावर ब्रिटिशांनी ताबा मिळवला। 1857 पहिल्या भारतीय स्वतंत्रता संग्रामाला सुरुवात झाली। याला शिपाई विद्रोह किंवा भारतीय विद्रोह या नावानेही ओळखलं जातं। ब्रिटिश शासनाच्या विरोधात हा पहिला सशस्त्र लढा उभा राहिला आणि 2 वर्ष चालला। या विद्रोहाचा अंत भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनकालाची समाप्ती आणि ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली, जी पुढे 90 वर्ष चालत राहिली। 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ए ओ ह्यूम, दादाभाई नवरोजी आणि दिनशा वाचानी केली आणि 1.5 कोटी सदस्य तसेच 7 कोटींपेक्षा अधिक लोकांच्या सहभागाने ब्रिटिश विरोधात आंदोलन उभं केलं। 1905 मध्ये 19 जुलैला ब्रिटिशांनी बंगालला 2 विभागात विभाजलं, ज्याला इतिहासामध्ये बंगभंग या नावाने ओळखलं जातं। 1915 मध्ये अॅनी बेसेंट यांनी होम रूल काँग्रेस अर्थात स्वशासन याची स्थापना केली।
1919

1919. मार्च 1919 मध्ये मुंबई इथे खिलाफत समितीची स्थापना करून खिलाफत आंदोलनाला सुरुवात झाली. 1919 मध्येच 13 एप्रिल रोजी पंजाबच्या अमृतसर मधील जालियानवाला बागेमध्ये रौलेक ऍक्टचा विरोध करणाऱ्या आंदोलकांवर जनरल डायरने गोळीबार केला. यामध्ये 400 लोक शहीद झाले तर 2000 लोक जखमी झाले. काळा कायदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रौलेक ऍक्टला 19 मार्च 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने स्वतंत्रता आंदोलनाला संपवण्यासाठी हा ऍक्ट आणला होता. 1921 मध्ये सत्याग्रहाच्या माध्यमातून महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात केली. 4 फेब्रुवारी 1922 मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा कांड घटना घडली. यामध्ये 3 नागरिक आणि 22 पोलीसकर्मी मारले गेले. महात्मा गांधी हे हिंसेच्या विरोधात होते म्हणून 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहयोग आंदोलनाला स्थगिती दिली. 1928 मध्ये सायमन आयोगाच्या विरोधात आंदोलन करताना स्वतंत्रता सेनानी लाला लजपत राय, ज्यांना पंजाब केसरी असं म्हटलं जायचं, ब्रिटिशांच्या लाठी चार्ज मध्ये लाला लजपत राय गंभीर जखमी झाले. 1930 दांडी यात्रा किंवा मिठाचा सत्याग्रह. 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 च्या दरम्यान ब्रिटिशांच्या मिठाच्या एकाधिकारशाहीचा विरोध करण्यासाठी दांडी यात्रा काढण्यात आली, ज्याला मिठाचा सत्याग्रह असंही म्हटलं जातं. ही दांडी यात्रा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढली गेली. 12 डिसेंबर 1930 ते 10 जानेवारी 1931 च्या दरम्यान पहिल्या गोलमेज परिषदेचं आयोजन केलं गेलं. 7 सप्टेंबर 1931 ला दुसऱ्या गोलमेज परिषदेला सुरुवात झाली. या अगोदर 5 मार्च 1931 ला तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड एरविन आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान लंडन इथे राजनैतिक समझौता झाला, ज्याला गांधी इरविन समझौता किंवा दिल्ली पेक्ट असं म्हटलं गेलं. 1942 भारत छोडो आंदोलन. दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिश राजवटीला उलथवून टाकण्यासाठी भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली. 1946 नौसेना विद्रोह. स्वातंत्र्य मिळण्या अगोदर मुंबईमध्ये रॉयल इंडियन नेव्हीच्या सैनिकांनी आंदोलन आणि विद्रोह 18 फेब्रुवारी 1946 ला केला. याला मुंबई विद्रोह किंवा जलसेना विद्रोह म्हटलं गेलं. 1947 लॉर्ड माउंट बॅटनने भारतीय स्वतंत्रता अधिनियम 1947 आधारावर भारताचं विभाजन करून भारत आणि पाकिस्तान या देशांची निर्मिती केली. 14 ऑगस्ट 1947 रात्री 11:57 पाकिस्तानला स्वतंत्र देश घोषित केला आणि बरोबर 5 मिनिटांनंतर 12:02 म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र देश घोषित केलं. 1948 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थानावर सैनिकी कारवाई करून हैदराबाद संस्थानाला मुक्त केलं आणि डिसेंबर 1961 मध्ये भारतीय सेनेने गोवा पोर्तुगालच्या राजवटीतून मुक्त केला. तेव्हा श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना मुद्द्यांच्या स्वरूपातील ही माहिती आपल्याला निश्चित आवडली असणार. याविषयी आपण जरूर कळवा 9970500900 या क्रमांकावर व्हॉट्सअप करून. व्हॉट्सअपसाठी क्रमांक पुन्हा एकदा 9970500900. तेव्हा ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने ऐकणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

मंडळी नमस्कार. मंडळी, 75 वा 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत आहोत. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही शेती व्यवस्थापनातील वर्ष कशी होती या संदर्भातील माहिती जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर कशी होती ही शेतीसाठीची 75 वर्ष, कोणते बदल शेती व्यवस्थापनामध्ये झाले आणि त्याचे नेमके कोणते परिणाम आपल्या शेतकरी बांधवांच्या जीवनावर झाले या संदर्भातली माहिती आता आपण करून घेऊयात. मंडळी, परिवर्तन हा काळाचा नियम आहे, त्याला शेतीही अपवाद राहिलेली नाही. गेल्या 75 वर्षातील स्वतंत्र भारतातील शेती व्यवसायाकडे पाहिल्यास खूप बदल झालेले दिसतात. देशातील बहुसंख्य जनतेचा हा प्रमुख व्यवसाय आहे. आजही 60%हून अधिक लोकांची रोजीरोटी याच व्यवसायाशी निगडीत आहे. रोजगाराच्या सर्वाधिक संधी याच व्यवसायामध्ये सामावलेल्या आहेत. बेरोजगारी आणि छुपी बेरोजगारी या दोन्हींना या व्यवसायानं सामावून घेतलेलं आहे. पारंपरिकतेपासून आजच्या हायटेक तंत्रज्ञानाचा आविष्कार या व्यवसायानं स्वीकारलेला आहे. परिवर्तन हा काळाचा नियम आहे आणि त्याला शेती अपवाद राहिलेली नाही. शेतीमध्ये आजवर हरित क्रांती, नील क्रांती, श्वेत क्रांती असे विविध टप्पे आले आहेत. यामुळे एकीकडे अन्नधान्याची ददात असणारा देश निर्यातदार म्हणून लौकिक मिळवण्यापर्यंत अग्रस्थानी आला आहे. यावेळी काही आव्हानात्मक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शेतीतील मध्यवर्ती असलेला शेतकरी हा घटक अजूनही विकासापासून कोसो दूर राहिलेला आहे. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर शेतीच्या शाश्वततेच्या मूलभूत परिवर्तनाकडे दुर्लक्ष झालेलं दिसत आहे. आपल्याला उपलब्ध संसाधनाचा शास्त्रीय वापर करण्यात आपण कमी पडलो. जमिनीतून सतत पाणी उपसत असताना तिच्या पुनर्भरणाचा विचार फारसा झाला नाही. याचे दीर्घकालीन परिणाम आज शेतीला फार मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसत आहेत. याच्यामध्ये अनेक अभ्यासपूर्ण बाबी असल्या तरी शेतीची फुललेली हिरवाई आजही माणसाला उभारी देणारी आहे. फार मागे न जाता स्वातंत्र्यपूर्व आणि इंग्रज सत्तेच्या काळात जवळपास 11 मोठे दुष्काळ आल्यानं देशवासियांना भुकेच्या संकटाला तोंड द्यावं लागलं होतं. धान्य निर्मिती आणि धान्य वितरण या बाबतीतील इंग्रज सरकारच्या चुकीच्या आणि बेपरवाईच्या धोरणांमुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले. बंगाल, बिहार येथील दुष्काळ काळातील सामान्य जनतेचे हाल अंगावर काटे आणणारे आहेत. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या मर्यादित होती. उपलब्ध साधन संपत्तीतून त्या लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्य सहज उपलब्ध करून देण्यास भारतातील शेती सक्षम होती. पुढे लोकसंख्या वाढली पण शेतीचे क्षेत्रफळ वाढले नाही. वाढत्या तोंडांना पुरेसे धान्य कमी पडू लागले. देशाला अन्य देशातून धान्य आयात करण्याची वेळ निर्माण झाली. सुधारित बियाणे, रासायनिक खते, नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवले गेले. एक नवी ऊर्जा शेतकऱ्यात निर्माण झाली. 1960च्या दशकात हरित क्रांती यशस्वी झाली. धान्य, तांदूळ, गहू यांचे विक्रमी उत्पादन देशात तयार झाले. देश धान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. 1950च्या दरम्यान 5.2 कोटी टनांच्या आसपास असलेले धान्य उत्पादन 2013 मध्ये 26.3 कोटी टनांपर्यंत पोहोचले. देशातील धान्य गोदामातील राखीव अन्नसाठा 6 कोटी टनांच्या वर गेला. भारतातील संकरित वाणांच्या बियाण्यांची उलाढाल अंदाजे 20,000 कोटी रुपयांच्या आसपास गेली. डाळी आणि तेलवर्गीय बियांचा अपवाद वगळता आज 1.40 अब्ज लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्य आपल्या देशात आपण पिकवले आहे. आपले धोरण उत्पादकता वाढीकडे झुकले पण त्याचवेळी शेतकऱ्यांची शास्त्रीय मानसिकता बनवणे, उपलब्ध संसाधनाचा नीट वापर, शेतीचा इको बॅलन्स सांभाळणे, शेतीतील सेंद्रिय कर्माचे नियोजन करणे, जमिनीच्या पोताचे शाश्वतीकरण करायला आपण विसरलो. यातून भलत्या समस्या पुढे आलेल्या आहेत आणि त्यांच्या निराकरणासाठी फार मोठी शक्ती खर्च केली जाते आहे. जसे की अतिरासायनिक खते, अतिपाण्याच्या वापराने, तसेच वर्षानुवर्ष ऊसासारखे एकच पीक शेतात घेतले गेल्यामुळे आज याचा परिणाम 1,000 एकर क्षेत्र हे क्षार पडीत झालेले आहे. ते नापीक बनल्याने त्यातून साधे गवताचे पातेही उगवत नाही. अशा जमिनी पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी कोट्यावधींचा निधी खर्ची घातला जात आहे. तसेच
जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने जमिनीची उत्पादकता कमी झालेली आहे. तो सेंद्रिय कर्ब कमी होण्यामागे शेतकऱ्यांमधील शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव, बदलती पीक पद्धती, जमिनीला विश्रांती न देणे आणि पद्धतशीरपणे सेंद्रिय कर्ब निर्मिती न करणे अशा घटकांचा समावेश आहे. हा सेंद्रिय कर्ब अंशांशाने अत्यल्प टक्क्याने वाढवताना सुद्धा आता शेतकऱ्यांची दमशाक होताना दिसते आहे. जमीन शाश्वत ठेवायची असते हा विचारच अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत शिवताना दिसला नाही. त्यासाठी तिच्या अंतरंगातील हवा पाणी सतत खेळतं ठेवणं, तिच्यातील मातींच्या कणांमधील जीवाणू जिवंत राहतील याची काळजी घेणं, जीवाणूंची जैवसाखळी अबाधित राहील असा इको बॅलन्स सांभाळणे फार महत्वाचे आहे. तिच्या पुनर्भरणासाठी ध्यास घेणे, त्यासाठी इको फ्रेंडली पीक पद्धती राबविणे या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं तसेच नियोजन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पोरांना सुद्धा पुन्हा शेती द्यावे, नवीन काही करून दाखवावे असं चित्र थोडंसं दुरापास्त होताना दिसत आहे. यामुळे शेतीच्या मूलभूत परिवर्तनाकडे सतत दुर्लक्ष होताना दिसत आहे. हे आजच्या शेतीचं खरं वास्तव आहे. याला पुरून उरेल, शेतकऱ्यांच्या प्रबोधनातून नवं जग उभारता येईल. एका बाजूला शेतीमध्ये अनेक समस्या आपल्याला दिसत आहेत, परंतु शेतीत सगळेच काही निराशाजनक नाही हे सुद्धा नमूद करणं गरजेचं आहे. आपला शेतकरी जिगरबाज आहे, फक्त त्याच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची गरज आहे. नवतरुणाईची शेतीतील पावलं खूप काही करताना आता दिसू लागलेली आहे. आजच्या शेतीचा विचार करताना जिरायत शेती आणि बागायत शेती असा विचार करणं खूप गरजेचं आहे. जिरायत कोरडवाहू आणि खास करून पावसावर अवलंबून असणारी अशी 6 माही 8 माही राहिलेली शेती फार मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. तिच्यातून ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, इतर धान्य, कडधान्य आणि तांदळासारखी पिके घेतली जात आहेत. शेतीतील हा फार मोठा वर्ग आहे, त्याला स्वतःचा असा आवाज राहिलेला नाही, त्याला बाजारपेठेचा सपोर्ट नाही. हा वर्ग केवळ पोट भरण्यासाठी शेती करतो, फारशा कृषी निविष्ठांचा वापर केला जात नाही. घरचे मनुष्यबळ शेतीत राबते, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मेंढीपालन, कोंबडीपालन व्यवसायाच्या साथीने हा वर्ग शेतकरी म्हणून घेण्यास काहीसा धन्यता मानताना दिसतो. दुसरा वर्ग बागायती शेतकऱ्यांचा, तो नगदी पिकांकडे वळलेला आहे. ऊस फळबागांपैकी द्राक्ष, डाळिंब, संत्री, मोसंबी, केळी तसेच भाजीपाला उत्पादने तो घेतो आहे. याशिवाय नाविन्यपूर्ण उत्पादनाकडे त्यांचा ओढा आहे. यामध्ये हरितगृहातील फुलशेती, विलायती भाजीपाला उत्पादने, ड्रॅगन फ्रूटसारखी उत्पादने, सेंद्रिय भाजीपाला यासारख्या उत्पादनातून पैसा तो कमवतो आहे. द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जी जागृती आहे ती इतर उत्पादकांमध्ये अभावाने दिसते. ही पिके हवामान बदलाला अतिशय संवेदनशील राहिलेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना सतत जागरूक राहावे लागते. केळीसारख्या पिकात सुद्धा अनेक परिवर्तने आलेली आहेत. टिश्यू कल्चर रोपांमुळे हमखास उत्पादन आणि निर्यातक्षम उत्पादन मिळू लागले आहे. शेतकऱ्यांच्या गट शेती संकल्पनेमुळे शेतीमालाच्या बाजारपेठा आता सहजपणे उपलब्ध होऊ लागल्या आहेत. बाजार समिती, व्यापारी, दलाल यांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांना आता संरक्षण मिळालेलं दिसतं आहे. मात्र शेतकरी फसवणुकीचे वेगळे फंडे ही मंडळी बऱ्याचदा वापरताना दिसते आहे. यावर कठोर उपाययोजनांची गरज आता भासते आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनेक पर्याय पुढे आलेले आहेत. यापैकी पशुपालन हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे. यामध्येही आता अनेक बदल झालेले आहेत. पशुपालन पूर्वीसारखे राहिलेले नसून त्यात व्यापारी दृष्टिकोन आला आहे. दुग्ध व्यवसायाचे स्वरूप बदललेले आहे. या व्यवसायाने गेल्या काही वर्षात श्वेत क्रांती घडवलेली आपण बघितली आहे. एक गाय दिवसाला 40 ते 45 लिटर पर्यंत दूध देऊ लागली आहे. म्हशीच्या दुधापासून अनेक उपपदार्थांची निर्मिती केली जाऊ लागली आहे. दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्यांना चांगले आर्थिक स्थैर्य आता प्राप्त झाले आहे. शेळी पालनासारख्या व्यवसायातील बदल लक्षवेधी आहेत. एका बाजूला मांसाचे दर गगनाला भिडलेले आहेत, तर त्याची मागणी सतत वाढत आहे. ही गरज भागवण्याची ताकद या व्यवसायात आहे. अनेक उत्कृष्ट तरुण यासाठी पुढे येताना दिसत आहेत. अनेक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम केलेली मंडळीही या व्यवसायात स्वतःला गुंतवून देताना दिसत आहेत. तरंगत्या पाण्यावर मत्स्य संवर्धित शेतीचे प्रयोग सुद्धा याच प्रेरणेतून गावोगावी होऊ लागलेले आहेत. नवे प्रयोग, नव्या वाटा उमेदीने जोपासल्या जागवल्या जात आहेत. यातूनच रोपवाटिकेला आच्छेदन येताना दिसत आहेत. जनुकीय अभियांत्रिकीकडे आशेने पाहिले जात आहे. या परिसरामध्ये रोपवाटिका, नर्सरी आहेत. त्या परिसरातील शेतीत अनेक चांगले प्रयोग आपण
पाहतो आहोत। तरुणाईसाठी या व्यवसायात खूप मोठ्या संधी सामावलेल्या आहेत। शेतीपूरक व्यवसायात सगळ्यात चांगला चालणारा व्यवसाय म्हणून अनेक लोक या व्यवसायात सध्या येताना दिसत आहेत। अनेक ठिकाणी गावेच्या गावे या व्यवसायात सामावलेले आहेत। भाजीपाला, फळबागा, फुलझाडे, शोभेची झाडे तसेच ऊस रोपवाटिका, टिश्यू कल्चर, केळी रोपांच्या व्यवसायाच्या संधी या व्यवसायाने सध्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। ऊस शेतीचे फार मोठे क्षेत्र असल्याने शेकडोंच्या संख्येने ऊसाच्या रोपवाटिका देखील उभ्या राहिल्या आहेत। त्यातून कोट्यवधींचा व्यवसाय देखील होतो आहे। केवळ आपल्या राज्यापुरतेच नाही तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटकातील अनेक भागात, कोल्हापूर, सांगली परिसरातून ऊसाची रोपे बाहेर पाठवली जात आहेत। जनुकीय अभियांत्रिकी या नव्या विद्याशाखेच्या आधारे बऱ्याच सजीवांच्या पेशीमधील जनुकीय रचनेची माहिती जनुकीय आरेखनाद्वारे आता उपलब्ध होऊ लागली आहे। यातून प्रजातीचे मूळ गुणधर्म बदलणे आता शक्य झाले आहे। जीवाणूंमधील क्राय 1AC या नावाने जनुक कापूस, सोयाबीन आणि मका या पिकात संस्कारित करून BT कापूस, BT सोयाबीन आणि BT मक्याच्या जाती निर्माण केल्या जात आहेत। शेतीचा चौथा टप्पा आता जन्माला येत आहे। 2030 नंतर त्याचे खुले स्वरूप आपणास बघाव्यास मिळेल। त्यासाठी नव्या पिढीतील शेतकरी निर्माण होणं आवश्यक आहे। त्याला शेतकरी न म्हणता ॲग्रीप्रिन्युअर म्हणणे उचित असेल। ॲग्रीप्रिन्युअर हा नियोजनबद्ध आणि अचूक शेती व्यवसाय करणारा असेल। शेती व्यवस्थेतील सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा तज्ज्ञ शेतकरी आहे। त्याला पणन व्यवस्थेचीही चांगली जाण आहे। सुगीपूर्व पिकांची काळजी घेताना तो सुदूर संवेदन तंत्राचा वापर करतो। वायरलेस ॲग्रीकल्चर करणारा आणि अचूक निदानाची शेती त्याच्या आवाक्यात असेल। यील्ड मॅपिंग, विंड मॅपिंग, पाण्याची गुणवत्ता, व्हेरिएबल फर्टिलायझर असे तंत्र वापरणारा आणि आधुनिक पद्धतीने रोग निदान, अन्नधान्याची गुणवत्ता सांभाळणारा शेतकरी भविष्यात आपण पाहणार आहोत। ग्राहकांचे वर्गीकरण करून किंमत धोरण लवचिक ठेवणारा हा शेतकरी आहे। वेगवेगळी सॉफ्टवेअर वापरून शेती, हवामान, मृदा संधारण आणि पीक संरक्षण करणारा आहे। पाण्याचे योग्य नियोजन करून संकलन, साठवण आणि त्याचे वितरण असा हा आधुनिक शेतकरी असणार आहे। मंडळी, सर्वसाधारणपणे कृषी तंत्रज्ञानाची वर्गवारी अनेक गटांमध्ये आपणास करता येऊ शकते। जैव तंत्रज्ञान, यंत्रज्ञान, सिंचन तंत्रज्ञान, सुगीपूर्व आणि सुगीपश्चात तंत्रज्ञान, GMO, क्रिस्पर क्रॅस, अचूक निदानाचे शेती तंत्रज्ञान, जैव शाश्वत तंत्रज्ञान, पोषणक्षम शेती तंत्रज्ञान, दुष्काळ शोषित पीक तंत्रज्ञान, कृषी रोबोट आणि ड्रोन तंत्रज्ञान, वायरलेस ॲग्रीकल्चर आणि सिंथेटिक बायोलॉजीचे नवे तंत्रज्ञान अशा बौद्धिक भांडवली स्वरूपाची कृषी तंत्रज्ञान अस्तित्वात येत आहेत। कृषी तंत्रज्ञानाच्या अंगाने शेतीत चौथी क्रांती घडू लागलेली आहे। तिच्या दृश्य स्वरूप लोकांना 2030 सालापर्यंत स्पष्ट दिसायला लागेल। म्युटेशन बायोलॉजी आणि DNA अथवा RNA तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत आहे। नॅनो तंत्रज्ञान आणि रोबोट शेतीतील वापरामध्ये खूप मोठी क्रांती घडवू शकतात। ते आता सर्व नजरेच्या टप्प्यात येऊ लागलेले आहे। त्याला स्वीकारणारा नवप्रवर्तक शेतकरी तयार करण्याची गती, उद्योजक उत्तेजन देण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे। एकंदरीत पाहता अन्नधान्य मागवणारा देश आता अन्नधान्य दुसऱ्या देशांना पाठवू लागलेला आहे आणि तो आता सर्वच बाबीमध्ये स्वयंपूर्ण आणि यशस्वी होताना दिसतो आहे। परंतु त्यासाठी गरज आहे आपल्याला शेती व्यवस्थापनाकडे एका नव्या दृष्टीने पाहण्याची। स्वातंत्र्याच्या या 75व्या वर्षानिमित्त हाच संकल्प करूयात की भविष्यातील शेती ही शेतकरी आणि आपल्या देशाला पुढे नेणारी असेल।

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने ऐकणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: भूमि की शान का है, हम लहराएंगे हर जगह यह तिरंगा, नशा यह हिंदुस्तान की शान का है। जय हिंद, वंदे मातरम।
1: तीन रंगांचा अमुचा तिरंगा, केशरी पांढरा अन हिरवा, नभी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा। तिरंगा अमुचा मान आहे, पराक्रमाचे गाण आहे, भारताची शान आहे, तिरंगा अमुचा प्राण आहे। प्राणार्पण देऊन भारताला स्वतंत्र करणाऱ्या सर्व महान विभूतींना कोटी कोटी वंदन, आणि आपल्या सर्वांना रेडिओ तेरणाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

या जन्माचा नजराणा मायभूमीस पेश व्हावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा, सांडावे रुधिर या मातृभूमीसाठी, हरेक जन्मी भारत माझा देश व्हावा, रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा, जय घोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या रेडिओ तेरणाच्या वतीने सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा।

रंगाचा अमुचा तिरंगा केशरी पांढरा अन हिरवा नभी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा तिरंगा अमुचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे भारताची शान आहे तिरंगा अमुचा प्राण आहे प्राणार्पण देऊन भारताला स्वतंत्र करणाऱ्या सर्व महान विभूतींना कोटी कोटी वंदन आणि आपल्या सर्वांना रेडिओ तेरणाच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

तीन रंगांचा अमुचा तिरंगा केशरी पांढरा अन हिरवा नभी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा तिरंगा अमुचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे भारताची शान आहे तिरंगा अमुचा प्राण आहे प्राणार्पण देऊन भारताला स्वतंत्र करणाऱ्या सर्व महान विभूतींना कोटी कोटी वंदन आणि आपल्या सर्वांना रेडिओ तेरणाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

रंगाचा अमुचा तिरंगा केशरी पांढरा अन हिरवा नभी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा. तिरंगा अमुचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे भारताची शान आहे तिरंगा अमुचा प्राण आहे. प्राणार्पण देऊन भारताला स्वतंत्र करणाऱ्या सर्व महान विभूतींना कोटी कोटी वंदन आणि आपल्या सर्वांना रेडिओ तेरणाच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

0: நல்கி.
1: प्रतीक सिद्धतेचा, शांततेचा, विजयाचा, प्राणाहून प्रिय तिरंगा माझा, शूरवीरांच्या कर्तबगारीचा तिरंगा माझा, मी तिरंग्याचा, देशप्रेम मनात झळकवी, बंधू भाव जगा शिकवी, एकात्मतेचे बीज रुजवे, तिरंगा माझा जगात मिरवे, सर्वधर्म समभाव मानतो तिरंगा, भारत शांती सत्य अहिंसा जाणतो तिरंगा, प्राणाहून प्रिय मला माझा तिरंगा. आपल्या सर्वांना रेडिओ तेरणाच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. PM सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
3: हर घर सूर्यघर.
4: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने ऐकणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 75 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. आणि स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना अनेक हिंदी चित्रपटातली गीतं आपल्या भागामध्ये आपल्याला स्फूर्ती देत असतात, किंवा अशा चित्रपटांनी आपल्याला नेहमी देशभक्तीसाठी प्रेरित केलेलं आहे. आपल्या बॉलिवूडमध्ये जे हिंदी चित्रपट आहेत ज्यांनी देशभक्तीचा नारा बुलंद केला, असे 15 चित्रपट या ठिकाणी आता आपण बघणार आहोत. आणि याची सुरुवात आपण काउंट डाऊन करणार आहोत. या 15 आधीमधील 15 नंबरचा चित्रपट आहे तिरंगा. नाना पाटेकर आणि राजकुमार यांच्या अभिनयानं या चित्रपटानं वेगळी उंची गाठली. देशद्रोह्यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाया, त्याचबरोबर पोलीस सेवा आणि मिलिटरी सेवा यांच्यात असलेलं साम्य या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवण्यात आलं. आणि हा चित्रपट आपल्या यादीमध्ये आला 15 नंबर.

आता बघूयात 14 नंबरचा चित्रपट. तो चित्रपट आहे माँ तुझे सलाम. काश्मीरच्या मुद्द्यावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटालाही खूप मोठी लोकप्रियता मिळाली. सनी देओल, तब्बू आणि अरबाज खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला असा हा चित्रपट होता. आपल्या काउंटडाऊन मधील यानंतरचा चित्रपट आहे तो म्हणजे 13 नंबरचा चित्रपट अर्थात अमिताभ बच्चन अभिनीत दीवार. पाकिस्तानमध्ये बंदीत असलेले युद्धसैनिक हे आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटालाही प्रचंड अशी लोकप्रियता मिळालेली आहे.

निर्माता नंबर 12 हा चित्रपट आहे रंग दे बसंती। रंग दे बसंती हा चित्रपट राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केला। या चित्रपटाच्या माध्यमातून एका घटनेनं या तरुणांचं जीवन बदलतं आणि कशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा एकदा क्रांती करता येऊ शकते ही प्रेरणा घेऊन हे युवक घटना घडवितात। तो चित्रपट म्हणजे रंग दे बसंती, हा आपल्या यादीमध्ये आहे 12 नंबरला।

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने ऐकणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

यानंतरचा चित्रपट आहे लक्ष्य, जो की आपल्या यादी क्रमांकामध्ये आहे 11 नंबरवर. ऋतिक रोशन यांनी सुंदर अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून केलं होतं. ही एका युवकाची कथा होती, ज्या युवकाला जीवनामध्ये कुठलंही लक्ष नसतं, परंतु ज्यावेळेस तो आर्मीमध्ये किंवा सैन्यामध्ये भरती होतो तेव्हा त्याला त्याच्या जीवनाचं लक्ष सापडतं, अशी कथा असलेला हा अतिशय सुंदर असा चित्रपट होता. तर हा चित्रपट आपल्या यादीमध्ये आहे 11 नंबरला.

यानंतर बघूयात चक दे इंडिया, जो की आपल्या लिस्टमध्ये आहे 10 नंबरला. महिला हॉकी टीम आणि हॉकी टीम वर्ल्ड विजेती कशी होते आणि त्याच्या पाठीमागं कबीर खान या कोच असलेल्या व्यक्तीची ही कहाणी होती, जो की एक महिला टीम ती टीम महिला हॉकी वर्ल्ड कप जिंकते. पण त्याचबरोबर त्याच्या मनात असलेली जी खरी देशभक्ती आहे तो या माध्यमातून कसा प्रकट करतो, ती देशभक्ती कशी तो लोकांसमोर आपली दाखवून देतो की मी भारतीय आहे, अशी थोडीशी पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट. तो होता चक दे इंडिया, जो की आहे आपल्या यादीमध्ये 10व्या क्रमांकावर.

यानंतर 9 नंबरवर असलेला आपला चित्रपट आहे राजी. राजी या चित्रपटाच्या माध्यमातून देशभक्तीचं एक वेगळंच स्वरूप आपल्या समोर दाखवण्यात आलं होतं. पाकिस्तानमध्ये जाऊन गुप्तहेर यंत्रणा सक्षमपणे राबवणाऱ्या एका युवतीची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आली होती. जी युवती आपल्या प्राणाची बाजी लावून पाकिस्तानामधील काही गुपिते ही आपल्या देशाला कळवत असते. अतिशय सुंदर विषय असलेला हा चित्रपट होता, जो की आपल्या यादीमध्ये आहे 9 नंबर.

आपल्या काउंटडाऊन मधील 8 नंबरचा यानंतरचा चित्रपट आहे तो म्हणजे अक्षय कुमार अभिनीत एअरलिफ्ट. कुवेत युद्धादरम्यान जे भारतीय परदेशामध्ये अडकले होते, कुवेतमध्ये अडकले होते, त्यांच्या घर वापसीची ही कथा अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडण्यात आली होती आणि हा चित्रपट आहे आपल्या यादीमधील 8 नंबरला एअरलिफ्ट.

आपल्या यादीतील यानंतरचा चित्रपट आहे मंगल पांडे, जो की आहे 7 नंबरवर. भारतातील स्वातंत्र्य सेनानी मंगल पांडे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद आपल्या प्रेक्षकांनी दिला होता. यादीतील यानंतरचा आपला चित्रपट आहे आमिर खान अभिनीत स्पोर्ट्स ड्रामा या थीमवर बेतलेला चित्रपट म्हणजे लगान. लगान त्या काळात रिलीज झाल्यावर एक वेगळाच इतिहास आपल्यासमोर रचला होता. लगानच्या माध्यमातून ब्रिटिशांसमोर लढणारी आपली क्रिकेटची टीम यामध्ये दाखवण्यात आली होती. ज्या टीमला कुठलंही क्रिकेटचं ज्ञान नसतानाही अनुभवी अशा ब्रिटिश सैनिकांना ही गावची टीम हरवते आणि त्यातून ते स्वतःचा लगान माफ करून घेतात. अतिशय प्रखरपणे देशभक्ती दाखवणारा हा चित्रपट लोकांना तितकाच पसंत आला. तो आपल्या यादीमध्ये आहे 6 नंबरवर.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM च्या वतीने ऐकणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

यानंतरचा आपला चित्रपट आहे जो की 5 नंबरवर, ज्याचं नाव आहे लिजंड भगत सिंग. अजय देवगण आणि इतर मातब्बर कलाकारांनी या चित्रपटामध्ये अभिनय केला. थोर स्वातंत्र्य सैनानी भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटाच्या माध्यमातून भगत सिंगांचं पूर्ण चरित्र याच्यामध्ये मांडण्यात आलं होतं. आपल्या यादीमध्ये हा चित्रपट आहे 5 नंबरला.

यानंतरचा चित्रपट आहे उरी द सर्जिकल स्ट्राईक. पाकिस्तानवर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित असा हा चित्रपट होता, जो की सत्य घटनेवर आधारित असा हा चित्रपट आहे. हा चित्रपट आपल्या यादीमध्ये आहे 4 नंबरवर.

यानंतरचा जो आपला चित्रपट आहे जो आहे 3 नंबरवर ज्याचं नाव आहे केसरी. 2019 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. 1857 बॅटल ऑफ सारागडी नावानं जी लढाई शीख सैनिकांनी लढली होती त्या लढाईमध्ये 8000 अफगाण सैनिकांसमोर अतुलनीय पराक्रम काही शिखांनी गाजवला होता त्याच युद्धावर आधारित हा चित्रपट होता जो की अक्षय कुमार यांनी अभिनीत केला होता. तो आपल्या यादीमध्ये आहे 3 नंबरला.

यानंतरचा देशभक्तीपर यादीतील आपला चित्रपट आहे तो म्हणजे सनी देओल, अमीषा पटेल, अमरीश पुरी यांनी अभिनीत केलेला चित्रपट तो म्हणजे गदर, एक प्रेम कथा। या चित्रपटातील संवाद, या चित्रपटाची कथा, या चित्रपटाची गीतं आजही लोकांना तितकीच मनोभावे आवडत असतात। आपल्या देशभक्तीपर चित्रपटाच्या यादीतील हा चित्रपट आहे 2 नंबरला, गदर एक प्रेम कथा।

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM वतीने ऐकणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आता आपण यादीच्या अगदी शेवटी आलेलो आहोत आणि आपल्याला उत्कंठा असेल की आपल्या यादीतील देशभक्तीपर चित्रपटांची जी आपण टॉप 15 यादी बनवलेली आहे या यादीतील एक नंबरचा चित्रपट आहे बॉर्डर. जे पी दत्ता यांनी दिग्दर्शित केलेला अतिशय रोमहर्षक असा हा चित्रपट. या चित्रपटानं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देशभक्तीची एक नवी उमेद निर्माण केली होती. सनी देओल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी त्याचबरोबर असंख्य अशा कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून सादर केला. या चित्रपटातील संवाद गीतं आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

0: तर मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्या बॉलिवूडमध्ये जे 15 चित्रपट आहेत टॉप 15 पाहिले, हे चित्रपट नेहमीच आपल्यामधील देशभक्तीची भावना ही जागृत करतात. आपण ऐकत राहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध, रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: मंडळी नमस्कार. मंडळी, 75 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत आहोत. मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही शेती व्यवस्थापनातील वर्ष कशी होती या संदर्भातील माहिती जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर कशी होती ही शेतीसाठीची 75 वर्ष, कोणते बदल शेती व्यवस्थापनामध्ये झाले आणि त्याचे नेमके कोणते परिणाम आपल्या शेतकरी बांधवांच्या जीवनावर झाले या संदर्भातली माहिती आता आपण करून घेऊयात. मंडळी, परिवर्तन हा काळाचा नियम आहे, त्याला शेतीही अपवाद राहिलेली नाही. गेल्या 75 वर्षातील स्वतंत्र भारतातील शेती व्यवसायाकडे पाहिल्यास खूप बदल झालेले दिसतात. देशातील बहुसंख्य जनतेचा हा प्रमुख व्यवसाय आहे. आजही 60%हून अधिक लोकांची रोजीरोटी याच व्यवसायाशी निगडीत आहे. रोजगाराच्या सर्वाधिक संधी याच व्यवसायामध्ये सामावलेल्या आहेत. बेरोजगारी आणि छुपी बेरोजगारी या दोन्हींना या व्यवसायानं सामावून घेतलेलं आहे. पारंपरिकतेपासून आजच्या हायटेक तंत्रज्ञानाचा आविष्कार या व्यवसायानं स्वीकारलेला आहे. परिवर्तन हा काळाचा नियम आहे आणि त्याला शेती अपवाद राहिलेली नाही. शेतीमध्ये आजवर हरित क्रांती, नील क्रांती, श्वेत क्रांती असे विविध टप्पे

आले आहेत। यामुळे एकीकडे अन्नधान्याची ददात असणारा देश निर्यातदार म्हणून लौकिक मिळवण्यापर्यंत अग्रस्थानी आला आहे। यावेळी काही आव्हानात्मक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। शेतीतील मध्यवर्ती असलेला शेतकरी हा घटक अजूनही विकासापासून कोसो दूर राहिलेला आहे। त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर शेतीच्या शाश्वततेच्या मूलभूत परिवर्तनाकडे दुर्लक्ष झालेलं दिसत आहे। आपल्याला उपलब्ध संसाधनाचा शास्त्रीय वापर करण्यात आपण कमी पडलो। जमिनीतून सतत पाणी उपसत असताना तिच्या पुनर्भरणाचा विचार फारसा झाला नाही। याचे दीर्घकालीन परिणाम आज शेतीला फार मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसत आहेत। याच्यामध्ये अनेक अभ्यासपूर्ण बाबी असल्या तरी शेतीची फुललेली हिरवाई आजही माणसाला उभारी देणारी आहे। फार मागे न जाता स्वातंत्र्यपूर्व आणि इंग्रज सत्तेच्या काळात जवळपास 11 मोठे दुष्काळ आल्यानं देशवासियांना भुकेच्या संकटाला तोंड द्यावं लागलं होतं। धान्य निर्मिती आणि धान्य वितरण या बाबतीतील इंग्रज सरकारच्या चुकीच्या आणि बेपरवाईच्या धोरणांमुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले। बंगाल बिहार येथील दुष्काळ काळातील सामान्य जनतेचे हाल अंगावर काटे आणणारे आहेत। आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या मर्यादित होती। उपलब्ध साधन संपत्तीतून त्या लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्य सहज उपलब्ध करून देण्यास भारतातील शेती सक्षम होती। पुढे लोकसंख्या वाढली पण शेतीचे क्षेत्रफळ वाढले नाही। वाढत्या तोंडांना पुरेसे धान्य कमी पडू लागले। देशाला अन्य देशातून धान्य आयात करण्याची वेळ निर्माण झाली। सुधारित बियाणे रासायनिक खते नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवले गेले। एक नवी ऊर्जा शेतकऱ्यात निर्माण झाली। 1960च्या दशकात हरित क्रांती यशस्वी झाली। धान्य तांदूळ गहू यांचे विक्रमी उत्पादन देशात तयार झाले। देश धान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला। 1950च्या दरम्यान 5.2 कोटी टनांच्या आसपास असलेले धान्य उत्पादन 2013 26.3 कोटी टनांपर्यंत पोहोचले। देशातील धान्य गोदामातील राखीव अन्नसाठा 6 कोटी टनांच्या वर गेला। भारतातील संकरित वाणांच्या बियाण्यांची उलाढाल अंदाजे 20,000 कोटी रुपयांच्या आसपास गेली। डाळी आणि तेलवर्गीय बियांचा अपवाद वगळता आज 1.40 अब्ज लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्य आपल्या देशात आपण पिकवले आहे। आपले धोरण उत्पादकता वाढीकडे झुकले पण त्याचवेळी शेतकऱ्यांची शास्त्रीय मानसिकता बनवणे, उपलब्ध संसाधनाचा नीट वापर, शेतीचा इको बॅलन्स सांभाळणे, शेतीतील सेंद्रिय कर्माचे नियोजन करणे, जमिनीच्या पोताचे शाश्वतीकरण करायला आपण विसरलो। यातून भलत्या समस्या पुढे आलेल्या आहेत आणि त्यांच्या निराकरणासाठी फार मोठी शक्ती खर्च केली जाते आहे। जसे की अतिरासायनिक खते अतिपाण्याच्या वापराने, तसेच वर्षानुवर्ष ऊसासारखे एकच पीक शेतात घेतले गेल्यामुळे आज याचा परिणाम 1,000 एकर क्षेत्र हे क्षार पडीत झालेले आहे। ते नापीक बनल्याने त्यातून साधे गवताचे पातेही उगवत नाही। अशा जमिनी पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी कोट्यावधींचा निधी खर्ची घातला जात आहे। तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने जमिनीची उत्पादकता कमी झालेली आहे। तो सेंद्रिय कर्ब कमी होण्यामागे शेतकऱ्यांमधील शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव, बदलती पीक पद्धती, जमिनीला विश्रांती न देणे आणि पद्धतशीरपणे सेंद्रिय कर्ब निर्मिती न करणे अशा घटकांचा समावेश आहे। हा सेंद्रिय कर्ब अंशांशाने अत्यल्प टक्क्याने वाढताना सुद्धा आता शेतकऱ्यांची दमशाक होताना दिसते आहे। जमीन शाश्वत ठेवायची असते हा विचारच अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत शिवताना दिसला नाही। त्यासाठी तिच्या अंतरंगातील हवा पाणी सतत खेळतं ठेवणं, तिच्यातील मातींच्या कणांमधील जीवाणू जिवंत राहतील याची काळजी घेणं, जीवाणूंची जैवसाखळी अबाधित राहील असा इको बॅलन्स सांभाळणे फार महत्त्वाचे आहे। तिच्या पुनर्भरणासाठी ध्यास घेणे, त्यासाठी इको फ्रेंडली पीक पद्धती राबविणे या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात। याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं तसेच नियोजन करणं गरजेचं आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पोरांनासुद्धा पुन्हा शेती त्यावे, नवीन काही करून दाखवावे असं चित्र थोडंसं दुरापास्त होताना दिसत आहे। यामुळे शेतीच्या मूलभूत परिवर्तनाकडे सतत दुर्लक्ष होताना दिसत आहे। हे आजच्या शेतीचं खरं वास्तव आहे। याला पुरून उरेल शेतकऱ्यांच्या प्रबोधनातून नवं जग उभारता येईल। एका बाजूला शेतीमध्ये अनेक समस्या आपल्याला दिसत आहेत, परंतु शेतीत सगळेच काही निराशाजनक नाही हे सुद्धा नमूद करणं गरजेचं आहे। आपला शेतकरी जिगरबाज आहे, फक्त त्याच्या

पाठीवर हात ठेवून लढ म्हणण्याची गरज आहे. नवतरुणाईची शेतीतील पावलं खूप काही करताना आता दिसू लागलेली आहे. आजच्या शेतीचा विचार करताना जिरायत शेती आणि बागायत शेती असा विचार करणं खूप गरजेचं आहे. जिरायत कोरडवाहू आणि खास करून पावसावर अवलंबून असणारी अशी सहामाही आठमाही राहिलेली शेती फार मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. तिच्यातून ज्वारी बाजरी सोयाबीन भुईमूग सूर्यफूल इतर धान्य कडधान्य आणि तांदळासारखी पिके घेतली जात आहेत. शेतीतील हा फार मोठा वर्ग आहे. त्याला स्वतःचा असा आवाज राहिलेला नाही. त्याला बाजारपेठेचा सपोर्ट नाही. हा वर्ग केवळ पोट भरण्यासाठी शेती करतो. फारशा कृषी निविष्ठांचा वापर केला जात नाही. घरचे मनुष्यबळ शेतीत राबते. दुग्ध व्यवसाय शेळीपालन मेंढीपालन कोंबडीपालन व्यवसायाच्या साथीने हा वर्ग शेतकरी म्हणून घेण्यास काहीसा धन्यता मानताना दिसतो. दुसरा वर्ग बागायती शेतकऱ्यांचा. तो नगदी पिकांकडे वळलेला आहे. ऊस फळबागांपैकी द्राक्ष डाळिंब संत्री मोसंबी केळी तसेच भाजीपाला उत्पादने तो घेतो आहे. याशिवाय नाविन्यपूर्ण उत्पादनाकडे त्यांचा ओढा आहे. यामध्ये हरितगृहातील फुलशेती विलायती भाजीपाला उत्पादने ड्रॅगन फ्रूटसारखी उत्पादने सेंद्रिय भाजीपाला यासारख्या उत्पादनातून पैसा तो कमवतो आहे. द्राक्ष डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जी जागृती आहे ती इतर उत्पादकांमध्ये अभावाने दिसते. ही पिके हवामान बदलाला अतिशय संवेदनशील राहिलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सतत जागरूक राहावे लागते. केळीसारख्या पिकात सुद्धा अनेक परिवर्तने आलेली आहेत. टिश्यू कल्चर रोपांमुळे हमखास उत्पादन आणि निर्यातक्षम उत्पादन मिळू लागले आहे. शेतकऱ्यांच्या गट शेती संकल्पनेमुळे शेतीमालाच्या बाजारपेठा आता सहजपणे उपलब्ध होऊ लागल्या आहेत. बाजार समिती व्यापारी दलाल यांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांना आता संरक्षण मिळालेलं दिसतं आहे. मात्र शेतकरी फसवणुकीचे वेगळे फंडे ही मंडळी बऱ्याचदा वापरताना दिसते आहे. यावर कठोर उपाययोजनांची गरज आता भासते आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनेक पर्याय पुढे आलेले आहेत. यापैकी पशुपालन हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे. यामध्येही आता अनेक बदल झालेले आहेत. पशुपालन पूर्वीसारखे राहिलेले नसून त्यात व्यापारी दृष्टिकोन आला आहे. दुग्ध व्यवसायाचे स्वरूप बदललेले आहे. या व्यवसायाने गेल्या काही वर्षात श्वेतक्रांती घडवलेली आपण बघितली आहे. एक गाय दिवसाला 40 ते 45 लिटरपर्यंत दूध देऊ लागले आहे. म्हशीच्या दुधापासून अनेक उपपदार्थांची निर्मिती केली जाऊ लागली आहे. दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्यांना चांगले आर्थिक स्थैर्य आता प्राप्त झाले आहे. शेळी पालनासारख्या व्यवसायातील बदल लक्षवेधी आहेत. एका बाजूला मांसाचे दर गगनाला भिडलेले आहेत तर त्याची मागणी सतत वाढत आहे. ही गरज भागवण्याची ताकद या व्यवसायात आहे. अनेक होतकरू तरुण यासाठी पुढे येताना दिसत आहेत. अनेक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम केलेली मंडळीही या व्यवसायात स्वतःला गुंतवून देताना दिसत आहेत. तरंगत्या पाण्यावर मत्स्य संवर्धित शेतीचे प्रयोग सुद्धा याच प्रेरणेतून गावोगावी होऊ लागलेले आहेत. नवे प्रयोग नव्या वाटा उमेदीने जोपासल्या जागवल्या जात आहेत. यातूनच रोपवाटिकेला आच्छेदन येताना दिसत आहेत. जनुकीय अभियांत्रिकीकडे आशेने पाहिले जात आहे. या परिसरामध्ये रोपवाटिका नर्सरी आहेत. त्या परिसरातील शेतीत अनेक चांगले प्रयोग आपण पाहतो आहोत. तरुणाईसाठी या व्यवसायात खूप मोठ्या संधी सामावलेल्या आहेत. शेतीपूरक व्यवसायात सगळ्यात चांगला चालणारा व्यवसाय म्हणून अनेक लोक या व्यवसायात सध्या येताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी गावेच्या गावे या व्यवसायात सामावलेले आहेत. भाजीपाला फळबागा फुलझाडे शोभेची झाडे तसेच ऊस रोपवाटिका टिश्यू कल्चर केळी रोपांच्या व्यवसायाच्या संधी या व्यवसायानं सध्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ऊस शेतीचे फार मोठे क्षेत्र असल्याने शेकडोंच्या संख्येने ऊसाच्या रोपवाटिका देखील उभ्या राहिल्या आहेत. त्यातून कोट्यवधींचा व्यवसाय देखील होतो आहे. केवळ आपल्या राज्यापुरतेच नाही तर गुजरात मध्य प्रदेश कर्नाटकातील अनेक भागात कोल्हापूर सांगली परिसरातून ऊसाची रोपे बाहेर पाठवली जात आहेत. जनुकीय अभियांत्रिकी या नव्या विद्याशाखेच्या आधारे बऱ्याच सजीवांच्या पेशीमधील जनुकीय रचनेची माहिती जनुकीय आरेखनाद्वारे आता उपलब्ध होऊ लागली आहे. यातून प्रजातीचे मूळ गुणधर्म बदलणे आता शक्य झाले आहे. जीवाणूंमधील क्राय 1AC या नावाने जनुक कापूस सोयाबीन आणि मका या पिकात संस्कारित करून BT कापूस BT सोयाबीन आणि BT मक्याच्या जाती निर्माण केल्या जात आहेत. शेतीचा चौथा टप्पा आता जन्माला येत आहे. 2030 नंतर त्याचे खुले स्वरूप आपणास बघाव्यास मिळेल. त्यासाठी नव्या पिढीतील शेतकरी निर्माण होणं आवश्यक आहे. त्याला शेतकरी न म्हणता ॲग्रीप्रिन्युअर म्हणणे उचित असेल. ॲग्रीप्रिन्युअर हा नियोजनबद्ध आणि अचूक शेती व्यवसाय करणारा असेल. शेती व्यवस्थेतील सर्व

0: संकलन साठवण आणि त्याचे वितरण असा हा आधुनिक शेतकरी असणार आहे. मंडळी सर्वसाधारणपणे कृषी तंत्रज्ञानाची वर्गवारी अनेक गटांमध्ये आपणास करता येऊ शकते. जैव तंत्रज्ञान, यंत्रज्ञान, सिंचन तंत्रज्ञान, सुगीपूर्व आणि सुगीपश्चात तंत्रज्ञान, GMO क्रिस्पर क्रॅस, अचूक निदानाचे शेती तंत्रज्ञान, जैव शाश्वत तंत्रज्ञान, पोषणक्षम शेती तंत्रज्ञान, दुष्काळ शोषित पीक तंत्रज्ञान, कृषी रोबोट आणि ड्रोन तंत्रज्ञान, वायरलेस ॲग्रिकल्चर आणि सिंथेटिक बायोलॉजीचे नवे तंत्रज्ञान, अशा बौद्धिक भांडवली स्वरूपाची कृषी तंत्रज्ञान अस्तित्वात येत आहेत. कृषी तंत्रज्ञानाच्या अंगाने शेतीत चौथी क्रांती घडू लागलेली आहे. तिच्या दृश्य स्वरूप लोकांना 2030 सालापर्यंत स्पष्ट दिसायला लागेल. म्युटेशन बायोलॉजी आणि DNA अथवा RNA तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत आहे. नॅनो तंत्रज्ञान आणि रोबोट शेतीतील वापरामध्ये खूप मोठी क्रांती घडवू शकतात. ते आता सर्व नजरेच्या टप्प्यात येऊ लागलेले आहे. त्याला स्वीकारणारा नवप्रवर्तक शेतकरी तयार करण्याची गती, उद्योजक उत्तेजन देण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. एकंदरीत पाहता अन्नधान्य मागवणारा देश आता अन्नधान्य दुसऱ्या देशांना पाठवू लागलेला आहे आणि तो आता सर्वच बाबीमध्ये स्वयंपूर्ण आणि यशस्वी होताना दिसतो आहे. परंतु त्यासाठी गरज आहे आपल्याला शेती व्यवस्थापनाकडे एका नव्या दृष्टीने पाहण्याची. स्वातंत्र्याच्या या 75व्या वर्षानिमित्त हाच संकल्प करूयात की भविष्यातील शेती ही शेतकरी आणि आपल्या देशाला पुढे नेणारी असेल.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ 93.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. सगळ्यांना उत्सुकता तर लागलीच असणार आहे कोणाबद्दल बोलणार आहे किंवा आपला आजचा बिग स्टार कोण आहे. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक प्रगल्भ होण्यामागे अनेकांनी हातभार लावलेला आहे. त्या माध्यमातून अनेकविध विषय आपल्या समोर येत राहतात आणि त्यामधून अनेक नवे आयाम जोडले गेले. यातलंच एक नाव म्हणजे मनोज कुमार. हे नाव जरी घेतलं तरी एक संवेदनशील दिग्दर्शक आणि देशभक्तीनं ओतप्रोत भरलेला एक महान कलाकार आपल्या समोर येतो. तेव्हा श्रोते हो, आजचे आपले बिग स्टार आहेत मनोज कुमार.

बिग स्टार ऐकताय आरजे प्रगती सोबत आणि आपण बिग स्टार ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. अभिनेते मनोज कुमार हे दिलीप कुमार यांचे जबरदस्त फॅन होते. त्यांचं मूळ नाव हरीश किशन गोरी गोस्वामी, पण दिलीप कुमार यांच्या शबनम या चित्रपटाचा एवढा प्रभाव मनोज कुमार यांच्यावरती पडला की त्यांनी त्यांचं नाव मनोज कुमार असं ठेवलं आणि अभिनेता बनण्याचं स्वप्न मनाशी धरून त्यांनी दिल्ली सोडली आणि मुंबई गाठली.

0: आपण ऐकताय आरजे प्रगती सोबत बिग स्टार, आणि आजचा आपला बिग स्टार मनोज कुमार. मनोज कुमार यांनी 1957 साली आलेला फॅशन या चित्रपटामधून 80 वर्षीय वृद्धाची भूमिका साकारली आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश मिळवला. यानंतर काच की गुडिया, रेशीम रुमाल, हरियाली और रास्ता, हिमालय की गोद में या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. परंतु 1964 सालच्या वो कोण थी या चित्रपटाच्या यशानं त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये नवीन ओळख निर्माण करून दिली.
1: मुझे दर्द रहता है, दिल में दर्द रहता है.
2: अच्छा?
1: मुझे भूख नहीं लगती, मुझे प्यास नहीं लगती.
2: बाप रे,
1: सारा दिन तड़पती हूं, सारी रात जगती हूं. जाने क्या हुआ मुझको.

बिग स्टार ऐकताय तुम्ही आर जे प्रगती सोबत. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात एखादी घटना जीवन बदलून टाकते, तेच मनोज कुमार यांच्या बाबतीत घडलं. 1965 शहीद या चित्रपटात त्यांनी क्रांतिकारक भगतसिंग यांची व्यक्तिरेखा साकारली, यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना त्यांनी मनोज कुमार यांना जय जवान जय किसान या बोधवाक्यावर आधारित चित्रपट बनवायला सांगितला आणि हीच घटना बदलणारी ठरली.

आपण ऐकताय रेडिओ तेरणावरून बिग स्टार आरजे प्रगती सोबत. मनोज कुमार यांनी 1957 साली उपकार या चित्रपटाची कथा लिहिली आणि चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनात पहिलं पाऊल टाकलं. गुलशन बाबरा लिखित आणि कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली मेरे देश की धरती हे महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत अजरामर झालं आणि हे गाणं तळागाळात पोहोचवलं आणि हे गीत सर्वच राष्ट्रीय कार्यक्रमात आजही वाजवलं जातं.

आपण ऐकताय बिग स्टार आर जे प्रगती सोबत, आणि आजचा आपला बिग स्टार मनोज कुमार. उपकार या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर प्रत्येक चित्रपटाचा देशभक्ती हा आत्मा मनोज कुमार यांनी ठेवला. यामधील पूरब और पश्चिम, शोर, 1974 रोटी कपडावर मकान आणि 1981 सालचा क्रांती या चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचललं.

आरजे प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार आणि आजचा आपला बिग स्टार मनोज कुमार. मनोज कुमार यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांची गीतं हा विशेष कौतुकाचा भाग ठरला. यामध्ये मेरे देश की धरती, कसमे वादे, कोई जब तुम्हारा, दुल्हन चली, भारत का रहने वाला हूँ आणि प्यार का नगमा या गीतांचा समावेश होतो. रोटी कपडा और मकान या चित्रपटाने पुन्हा त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार बहाल केला.

बिग स्टार मध्ये वेलकम बॅक. आणि मी आहे आरजे प्रगती. आपण ऐकताय बिग स्टार विथ आरजे प्रगती. आणि आजचा आपला बिग स्टार मनोज कुमार. आदमी या चित्रपटानंतर 1981 साली आलेला त्यांचा क्रांती या चित्रपटानं त्यांना पुन्हा दिलीप कुमार यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटांपैकी एक हा चित्रपट आहे. क्रांतीचा उल्लेख केल्याशिवाय मनोज कुमार यांचं करिअर अपूर्ण ठरेल.

आय होप आजचाही बिग स्टार तुम्हाला खूप आवडला असेल. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. तोपर्यंत मी आरजे प्रगती आज निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन बिग स्टार सोबत. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. PM सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in.
2: हर घर

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: अभी अलविदा मत कहो.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: खबर।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.